तो एकायको हो तो अलोको हो तो लोकितो हो तो परमेन्द्र महाराज स परम राजिनी